0: Tërëj ma shemi zi, darë të uje jeshje për të shaparëshit e të shaj u kësiti.
1: Gjanati që të rëkëna për shaparë ke hëmë ishma washing powder u kësiti.
0: Ishma washing powder, marëj mi zi më hukur të national o multinational cup naval washing powder vërivi. Kur shë aksar gilar të kishë dhe sërëngë sërë për uvrej.
1: Bilkul të rëkëna dhe gileve har vaht të muta haan kur shë kdale. Ho që kërëna me kur të ishma washing powder vërdal shë rikëdhe di, o shtul kur vëlar në kvashul di.
0: अच्छा मिस जी ब्याह कुर्ता जहर सर अबरो उधर तो उये या के पेशमा वॉशिंग पाउडर से सदा से खास खासियत थी
1: तारे खाना इशमा वॉशिंग पाउडर खास खासियत दागा दी जे कपड़े सा पयुक्षले को जोर ना जोर दाग पर गारंटी सर खत्म कवी जाखर सजुत की ओ दिनोर सरफे पर इस्बात इशमा वॉशिंग पाउडर काम इस्तेमाल जी ओ बला खबर दा कपड़े सा पई पवात लोसीना नखर पवी
0: शाम इस जी चे दम रक्षला रिजल्ट ये दाई दार तो उये जी दाओ मोता चेरता मिला वीजी
1: तारे खाना दाओ तो दफा बने गलशे अंदरून ला की गेट जान से बे गाले पर शोए मार्किट से देश मा मेन डिस्ट्रीब्यूटर हाफे जहीर से अपसार उधर ता मिला वीजी